प्रसिद्धे कृपालं स्वरूपे कुकर्मं परनासी सदा सर्वदारिद सिद्धं निवासी चरपट शांत वे प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अचल भोगे अचल राजे अटल साजे अखल

थाउ आवे सचे जावे सचे फिर जूनी मूल ना पाहे गुरमुख दर साचे सचे आ रहे साचे माहे समाहे अंतर सच्चा मन सच्चा सची सिपत सनाए सच थान सच सुहावना सच थान सच सलाहना सतगुर बलहारे जाओ सच वेला मूर्त सच जित सचे नाल प्यार सच वेखना सच बोलना सच्चा सब आकार नानक सचे मिले ता मिले आपे ले मिलाए ज्यों भावे त्यों रखसी आपे करे रजाए वडहंस महला तीजा मनुआ दिस तावदा हो।

0: तू न चर करता सोई,
1: तुदापे पावे सोई वरते जी तो आपे करे सो होई,
0: तुदापे श्रेष्ठ सब पाई जी तो आपे सिर्ज सब गोई,
1: जन नानक गुण गावे करते की जी जो सबसे का जान होई,
0: आसा महला चौथा
1: तू करता सचैर मैडा साई,
0: तू पावे सोई थी सी जो तू दे सोई हो पाई रहा,
1: सब तेरी तो सपनी ते